परम संतोष को पाई आपणा गण संगे लई रुधिर सुरा करी पान भोले होइले मने छन्न देवीर जेते